मोहाला मध्येच तोडतो, दुःखाने दोन भाग करू शकतो, द्वेषाला तो हद्दपार करतो, नास्तिकाचं पण नास्तिकपणाचे नरडे दाबतो आणि कुतर्काच्या मनात धाक उत्पन्न करतो, असा हा साधक.

ज्ञाने विवेक माजला, तेने निश्चयो बळावला, अवगुणांचा संहार केला वैराग्य बळे। अधर्मास स्वधर्मे लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे जुगटिले, लाटून वाटा लाविले, विचारे अविचारासी, तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरडुनी सांडिला, विषाद अविषादे घातला पाया तळी, कोपावरी घालणी घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी, प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदयांचा सोडिला संग, निवृत्तीपंथे ज्ञानयोग साधिला साधिता जाहला, विषय मैदानसी सिंतरिली, कुविद्येसी वेढा लाविली, आपणास सोडविली आप्त तस्करांपासूनी, पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी, स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठिले। समर्थ सांगतात की साधकाच्या ठिकाणचा स्वधर्म हा अधर्माला लुटतो आणि सत्कर्माने कुकर्माला जुगारून देतो आणि विचाराने अर्थातच असत्य नष्ट करतो, तिरस्काराला चिरडून टाकतो, द्वेषाचा त्याग करतो, तसेच अविषादाच्या मदतीने विषादाला पायदळे तुडवतो, सुहृदयांचा संग तोडतो तो सोडतो, तसेच निवृत्तीच्या मार्गाने ज्ञानयोग साधतो, विषयरूपी ठगाला ठगवतो, कुविद्येला वेढून नष्ट करतो आणि नातलगांपासून सोडवतो, पराधीनतेवर रागवतो, ममतेवर चिडतो आणि अकस्मात दुराशेचा त्याग करतो। साधक हा स्वरूपाच्या ठिकाणी मन लावतो, त्यामुळे यातना कमी, यातनेला यातना होतात, कमी होतात असं म्हणण्यापेक्षा यातनेला यातना होतात। स्वरूपी घातले मना, यातनासी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्न प्रतिष्ठिले।

अभ्यासाचा संग धरिला. साक्षपा सरीसा निघाला. प्रयत्न सांगती घेतला साधनपंथी. सावध दक्षतो साधक, पाहे नित्यानित्य विवेक. संग त्यागुनी एक, सत्संग धरी. बळेची सारीला संसार, विवेके टाकीला जुजार. शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला. विसरास विसरला, आळसाचा आळस केला. सावध नाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणासी. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे. तो साधक ऐसा येणी प्रमाणे बुझावा. बळेची अवघा त्याग कीजे, म्हणनी साधक बोलीजे. आता सिद्ध तोची जाणीजे पुढिले सवासी. साधक सत अभ्यासाची संगत करून निग्रहाने साधन मार्गाला लागतो आणि प्रयत्न हा त्याचा उत्तम सोबती असतो. मीपणाचा संग तो सोडून देतो. सदैव दक्ष असतो. नित्य विवेकाने वागतो. साधक निर्धाराने संसाराला बाजूला सारतो आणि विवेकाने सर्व व्याप सोडून देतो. शुद्ध आचाराने अनाचाराला व्यवहारातून दूर ढकलतो. आत्मबुद्धीच्या विस्मरणाला विसरतो. सदैव प्रयत्नशील राहतो आणि मनाच्या इतस्तहता भरकटण्याला न घाबरता सावध राहतो. आता थोडक्यात म्हणजे अध्यात्मनिरूपणाच्या योगे जो आपल्या अवगुणांचा त्याग करतो त्याला साधक असं म्हणावं असं समर्थांनी यात सांगितलेलं आहे. आता श्रोत्यांनी काय विचारलंय की येथे संशय उठिला निस्पृह तोची साधक झाला. त्याग

कडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे की, तर ऐसे श्रोते याचे उत्तर त्याचे कैसे प्रत्युत्तर, पुढील समासी तत्पर होऊन ऐका। आता इथे असा संशय निर्माण झाला की जो निस्पृह असतो तोच साधक होतो, मग प्रापंचिक माणसाच्या हातून त्याग घडत नाही, मग तो साधक होऊ शकत नाही का, अशी शंका श्रोतांनी व्यक्त केली। त्याचे उत्तर कसे दिले आहे ते पुढील समासात तत्पर होऊ नये का असं श्री समर्थ सांगतायत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा। जय जय रघुवीर समर्थ।

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोतेहो, रेनबो फंडे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 84% आणि पर्जन्य प्रमाण 2.4. तसेच पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज मुंबई शहर आणि उपनगरांकरिता. आकाश अंशतः ढगाळलेली असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

रेनबो फंडेच्या सुरुवातीला आपण आत्ता जी दोन गीतं ऐकली ती होती साधी माणसं या चित्रपटातली, आणि ही गीतं आज ऐकण्याचं खास कारण असं की आज सूर्यकांत मांढरे उर्फ वामन तुकाराम मांढरे यांचा स्मृतिदिन. भालजी पेंढारकर यांनी त्यांना जेव्हा प्रथम पाहिलं तेव्हा 1938 साली त्यांना ध्रुव या चित्रपटामध्ये संधी दिली काम करण्याची. त्यावेळेस सूर्यकांत यांचं वय होतं फक्त 12 वर्ष, आणि अर्थातच त्यांचं नाव त्यावेळेस सूर्यकांत असं नव्हतं तर वामन मांढरे. सूर्यकांत ही नंतर भालजी यांनी त्यांना दिलेलं नाव, आणि त्यांचा ओढा कलेकडे असल्यामुळे 1943लाच त्यांनी आपलं शिक्षण थांबवलं आणि बाबा गजबर या सुविख्यात चित्रकाराकडे ते शिकू लागले. चित्रकलेचं शिक्षण चालू असताना सूर्यकांत यांना भालजी पेंढारकर यांच्या शिवचरित्रावर आधारलेल्या बहिरजी नाई या चित्रपटामध्ये त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली, आणि या चित्रपटांच्या नामावलीत त्यांचं नाव सूर्यकांत असं भालजी पेंढारकर यांनी ठरवलं, आणि त्यानंतर ते याच नावाने पडद्यावर दिसू लागले.

साधी माणसं या चित्रपटात सूर्यकांत यांनी रंगवलेला रंगभूषेशिवाय शंकर लोहार लोकांना अजूनही आठवतो. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असा अनुभव आणि महाराष्ट्र राज्य शासनाचं पुरस्कार त्यांना कन्यादान या चित्रपटासाठी मिळालं होतं. तसेच वेळ पाळणारे आणि निर्व्यसनी असे कलाकार, तसेच त्यांचे बंधू चंद्रकांत आणि ते या दोघांनी मिळून 14 चित्रपटांमध्ये काम केलं. 1965 साली मल्लारी मार्तंड या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं. सूर्यकांत मांढरे यांनी स्त्री जन्मा तुझी कहाणी, गृहदेवता, बाळा जोझोरे या चित्रपटांमधून तसेच वेगळ्या बाजाच्या भूमिका केल्या.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.

दिग्दर्शक बालजी पेंढारकर यांच्या शिवचरित्रावर आधारलेल्या बहिरजी नाईक या चित्रपटामध्ये सूर्यकांत यांनी बाल शिवाजीची भूमिका केली आणि या चित्रपटाच्या नामावलीत त्यांचं नाव सूर्यकांत असं बालजी पेंढारकर यांनी दिल्यानंतर सूर्यकांत या नावाप्रमाणेच रवी तेजाच्या अर्थातच आपल्या अभिनयाचं तेज त्यांनी चित्रपटसृष्टीत जळकवलं. त्यांच्या भक्कम शरीरयष्टीमुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या भूमिकांना एक अगदी योग्य तो न्याय दिला. साधारणतः 2-3 चित्रपटानंतर त्यांनी 26 डिसेंबरला अर्थातच 2-4 हात झाले त्यांचे आणि पुढच्या संपूर्ण आयुष्यात सुशीला पिसे यांनी देखील त्यांना खूप छान साथ दिली. 1950 साली सूर्यकांत यांनी राजा नेने यांच्या कीतकीच्या बनात या चित्रपटामध्ये सर्जेरावची छान भूमिका केली आणि या चित्रपटाला त्यावेळेस चित्रपट महामंडळाकडून फक्त प्रौढांसाठी असं सर्टिफिकेट मिळालं आणि असं सर्टिफिकेट मिळालेला हा पहिला मराठी चित्रपट होता.

मला आठवतं आहे लहानपणी रविवार असा असायचा की रविवारची संध्याकाळ ही खास मराठी चित्रपटांची असायची. सगळं घर असं जमलेलं असायचं आणि शेजारी पाजारी देखील कधीकधी एकमेकांकडे जायचे आणि एकत्र बसून मराठी चित्रपटांचा आनंद घ्यायचे रविवार.

ची संध्याकाळ खास. आणि लहान होते मी त्यावेळेस, त्यावेळेस कधी कधी आता सूर्यकांत मांढरे यांच्याविषयी बोलताना सांगायचं तर त्यांचे भाऊ चंद्रकांत आणि ते सूर्यकांत, तर त्यांच्यामधला चेहऱ्यातलं थोडंफार जे साम्य आहे त्यामुळे माझा खूप गोंधळ व्हायचा की ते समोर आले किंवा त्यांचे भाऊ समोर आले तरी पण त्यांची नावं माझ्याकडून उलटसुलट घेतली जायची. हे सूर्यकांत यांना चंद्रकांत म्हणून संबोधलं जायचं, चंद्रकांत यांना सूर्यकांत म्हणायची मी. असा गोंधळ लहानपणी बऱ्याच वेळा केला. नंतर नंतर जशी समज आली त्या तेव्हा समजत गेलं. सूर्यकांत यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे, तसेच अनंत ठाकूर, गजानन जहागीरदार अशा नामवंत दिग्दर्शकांकडे काम केलं. त्यांनी 5 ऐतिहासिक, 11 सामाजिक आणि 20 ग्रामीण नाटकांमधून देखील कामं केली. बेबंदशाही, झुंजारराव, दिला घरी तू सुखी रहा, लग्नाची बेडी, तुझे आहे तुझं पाशी, तसेच पाठलाग, दसरा उजाडला, 16 वर्ष धोक्याचं, तुम्हावर केली मी मर्जी भाल, अशा कितीतरी नाटकांचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केले. त्यांनी आपल्या चित्रकलेचा छंद देखील खूप छान रित्या जोपासला.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

सूर्यकांत मांढरे यांच्या चित्रकलेबद्दल सांगायचं तर त्यांनी पावडर शेड आणि मानवी चित्र यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले आणि महत्त्वाची गोष्ट ते आपली दैनंदिनी देखील लिहून ठेवत असत.

साहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी धाकटे पाते हे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि 1973 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. तसेच 1990 त्यांना महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार मिळाला. वयाच्या 73व्या वर्षी 22 ऑगस्टला 1999 रोजी त्यांचं निधन झालं. आणि तारा आपल्यातून जरी निखळला असला तरी त्यांच्या चित्रपटातून, त्यांच्या चित्रपटातील गीतातून स्मृतिरूपाने आपल्यासोबत आहे.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 च्या सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती.

0: रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोत्याहो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन अदिती माधवन, सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर.

हे जग सुरळीत चालायचं असेल तर कामाची विभागणी हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच इथे शेवटची ओळ आहे, विश्वन नियंतुम श्रमयोर विभागः. जग नियंत्रित करण्यासाठी ही जणू काही श्रमाची विभागणीच आहे. पण कोणाच्या श्रमाच्या विभाग

बद्दल कवी बोलत आहे बरं. उदेति चंद्र गगने निशायाम, म्हणजे रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र उगवतो. तदा एव सूर्य अस्तम आयाती, त्याच वेळी सूर्य अस्ताला जातो. एका वेळी एका ठिकाणी एकच हजर असतो, पहिला आला की दुसरा निघून जातो. पण यावरून या दोघांमध्ये काही वैर आहे असं मानू नका बरं. ही तर जगाच्या नियंत्रणासाठी केलेली कामाची विभागणीच आहे, अशी सुंदर कल्पना कवी मांडतो आणि त्यातून कामाच्या विभागणीचं महत्त्व सांगतो. कोणत्याही क्षेत्रात, मग घरात असो वा नोकरीत, कामाचं विभाजन नीट केलं तर ते काम सगळ्यांना सोपं जातं आणि यशस्वी होतं. कामाची अशी विभागणी झाल्यानंतर त्यात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. चंद्र किंवा सूर्याप्रमाणे हुद्दा किंवा पद वेगळं वेगळं असलं तरी प्रत्येकाचंच काम महत्त्वाचं असतं. या साखळीतल्या एकाचं जरी काम नीट झालं नाही तरी त्याचा परिणाम एकूण कामावर होतो. डिव्हिजन ऑफ वर्क याला आपणही महत्त्व देतोच की. सगळं मीच करेन, मला कोणाचीच गरज नाही, हे एक टोक. आणि मलाच करायला हवं असं काही नाही, 10 जणं आहेत की करणारे, हे दुसरं टोक. ह्या दोन्हीही गोष्टी घातकच आहेत.

आत्ताच आपण ऐकली संस्कृत सुभाषित मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन अदिती माधवन. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय, अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या।
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता। या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं।
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या। नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता।
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती। रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते।
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला। ठीक 7:10 मिनिटांनी आपण ऐकू शकता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या।

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे विश्वासार्ह, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पुण्यात सांगितलं. 12व्या ब्रिक्स दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन हा संदेश देत पुण्यात गेले 5 दिवस ब्रिक्स बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. महाराष्ट्रात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. याकरता कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्र, हळद, कांदा आणि मका पिकांसाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह इथं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. हवामान बदल, पाणी टंचाई, जमिनीची घटती सुपीकता, कीड आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव

0: वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती इथल्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प विकसित केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिकं आणि निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व सीएसआर निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जात असल्यानं त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याबाबत झालेल्या बैठकीत सांगितलं. या महासीएसआर प्राधिकरणामार्फत सीएसआर निधीचा समन्वय, निरीक्षण आणि योग्य वापर निश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्यानं कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. आरोग्य विभागाचं प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचंही ते म्हणाले. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले,
1: इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या आहेत की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं ही आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायची आहे. या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस काल महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं राज्यभरात काल माती आणि पाण्यासाठी चाला अर्थात महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉनमधून देण्यात आला. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री, विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. कोकण आंबा काजूसाठी ओळखलं जात असलं तरी फणस हेही इथलं कल्पवृक्षासारखं मात्र दुर्लक्षित पीक आहे. फणसाची व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात काम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातले युवा शेतकरी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. फणस पिकातून प्रगती साधण्याच्या अनुषंगानं काही विचार देसाई यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर मांडले. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
2: हरिश्चंद्र देसाई यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावात 28 एकर क्षेत्रावर फणसाच्या व्यावसायिक लागवडीचा प्रयोग केला. जगभरातल्या 88 जातींची लागवड असलेली त्यांची ही फणसबाग आता प्रसिद्ध झाली असून त्यांचे पुत्र मिथिलेश कृषी अभियंता होऊन हे कार्य पुढे नेत आहेत. वाया जाणाऱ्या फणसांचं प्रमाण खूप मोठं असून फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी फणस वर्ष जाहीर करा.

0: करावं अशी संकल्पना मिथिलेश यांनी पंतप्रधानांसमोर मांडली. फणस क्लस्टर तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळण्याची मागणीही त्यांनी केली. फणसाच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे असं सांगतानाच फणसासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याकरिताही प्रयत्नशील असल्याचं मिथिलेश यांनी सांगितलं. या भेटीमुळे जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचवता आलं, त्यामुळे आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता अशी प्रतिक्रिया मिथिलेश यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम होणार आहे. महिला हक्क, सुरक्षितता आणि महिलांचं सुरक्षित भविष्य हा या कार्यक्रमाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे 500 रुपयांची वाढ झाली. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सावित्रीबाई फुले ज्ञानशिल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिल्पनिर्मिती करणाऱ्या कलाकारांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ही ज्ञानशिल्प प्रेरणास्रोत असून समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी आहेत, त्यामुळे ती भविष्यातील पुढील पिढ्यांची परिवर्तनाची दिशा ठरतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्यप्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुरास रंग एक नटरंगी नारकरी सोळा शृंगार अली चननन नाचत उडवी बहार इति अल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा।

कथक नर्तक अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शक गोपी कृष्ण यांची आज जयंती 22 ऑगस्ट 1935. शास्त्रीय नृत्यातील त्यांचे योगदान अनमोल आहे आणि जनक जनक पायलबाजीमधील त्यांचा सर्व गीतांमधील नृत्यांचा झंकार मनाला मोहून टाकणार आहे. आताच आपण जे गीत ऐकलं, अगं नाच नाच नाच राधे उडू या रंग, तर त्यातील सुरुवात जी आहे यमुनेच्या काठावर कृष्ण मुरलीधर, तर त्या ते गाणं जेव्हा जेव्हा मी ऐकायची तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं, अरे हे बोल कुठे ऐकलेत, मी कुठे ऐकलेत. तेव्हा नंतर आठवलं की अरे झनक झनक पायल बाजीमध्ये मुरली मनोहर कृष्ण कन्हैया आहे, तर त्याप्रमाणे आहे ते नृत्य करताना गोपी कृष्णन यांच्या शरीराची होणारी कमान आणि त्यांच्या नृत्याचा झंकार मनाला मोहून तर टाकतोच, तो पदन्यास आहा हा आठवलं तरी पाय थिरकायला लागतात या महान कलाकाराला आज त्यांच्या जयंतीच्या दिनी घुंगरांच्या साथीने शतशहा नमन.

ठीक 7:30 वाजता आपण ऐकू शकता बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे डेली हायलाइट्स.

0: पोरगी ना डोक्यात जाते.
1: माझी सासू म्हणजे ना च्विंगम आहे, च्विंगम. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला. सकाळचे ठीक 7:45 आणि 18 सेकंद झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा तिसरा भाग. 1818 ब्रिटिशांनी मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवला. पुण्यात गुंतून राहिलेले ब्रिटिश अधिकारी मोकळे झाले, ते मुंबईत परत आले. सुरुवातीच्या उदंड प्रतिसादाला खीळ बसलेल्या मुंबईतल्या शर्यती पुन्हा नेमानं सुरू झाल्या, पण म्हणावी तशी गर्दी होत नव्हती. याची दखल वर्तमानपत्रांनीही घेतली होती. मुंबईतल्या वर्तमानपत्रांतून त्यावेळी द बॉम्बे रेसेस या सदराखाली या शर्यतींचा सविस्तर वृत्तांत नियमितपणे प्रसिद्ध होत असे. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या. शर्यतीचा वृत्तांत वाचण्यासाठीच पेपर घेणारा मोठा वाचक वर्ग होता. पेपरमध्ये रेसच्या बातम्याच येत नसल्यामुळं त्यांनी पेपर घेणंही बंद केलं होतं. त्याचा परिणाम वृत्तपत्रांच्या खपावरही होऊ लागला होता. बॉम्बे गॅझेट या वृत्तपत्राच्या एका अंकात, बॉम्बे गॅझेट अलीकडे रेसेसचा वृत्तांत प्रसिद्ध करत नाही, त्यामुळे शौकीनांची निराशा होते, अशी तक्रार करणारी वाचकांची पत्रही प्रसिद्ध होत होती.
1: मुंबईतल्या घोड्यांच्या शर्यतीकडं लोकांचा ओढा कमी होण्याचं कारण हे की त्याच दरम्यान मुंबईत सोशल क्लब स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मुंबईत त्यापूर्वीही काही क्लब होते, पण त्यांना स्वतःची अशी इमारत नव्हती. आठवड्याच्या शेवटी कुठेतरी एकत्र जमायचं, थोड्या गप्पा मारायच्या, नाचगाणी करायची आणि घरी निघून जायचं, असा कार्यक्रम असे.

0: स्वतःची जागा नसल्यामुळं त्यांच्यावर वेळेची मर्यादा आपोआप येत असे. म्हणून मुंबईतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना उत्तर रात्र सरेपर्यंत निवांतपणे पार्ट्या करता याव्यात यासाठी एका कायमस्वरूपी क्लबची निकड भासायला लागली होती. त्यातूनच 1832 साली बॉम्बे क्लब स्थापन करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जाऊ लागली होती. क्लबसाठी जागेचा शोध सुरू असताना क्लबच्या संस्थापकांची नजर भायखळा रेसकोर्सवर गेली. फोर्टपासून लांब असलेल्या या ठिकाणी सहजपणे स्वस्तात जागा मिळण्यासारखी होती. शिवाय टर्फ क्लब आणि भायखळा क्लब अशा दोन्ही संस्थांचे सदस्य आश्रयदाते एकच होते, त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी रेस आणि क्लब लाईफचा आनंद घेणं सोयीचं होणार होतं.
1: म्हणून 1833 साली भायखळ्याच्या रेसकोर्सच्या असेंब्ली रूम मध्ये हा क्लब सुरू करण्यात आला आणि पुढे भायखळा क्लब म्हणून प्रसिद्धीला आला. क्लब स्थापन झाल्याबरोबर इथली वर्दळ वाढायला लागली. एवढीशी ती असेंब्ली रूम, भायखळा क्लबची मीटिंग रूम कम रेस स्टँड अशी दुहेरी भूमिका बजावायला लागली. रेसचा हंगाम काही काळ आणि सोशल क्लब 12 महिने चालू असे, त्यामुळे हे चालून जात असे. भायखळा क्लब वर सदा सर्व काळ माणसांचा राबता वाढला, त्यामुळे शर्यतीचं आकर्षण थोडं कमी होऊ लागलं होतं. पुढे तर भायखळा क्लबचा पसारा आणखी वाढला. क्लबचा वाढता संसार सामावून घेण्यासाठी रेसकोर्सवर लहान मोठी बांधकामं होऊ लागली. त्यानं रेसकोर्स आक्रसायला लागला. त्यातच अरबस्तानातून घोडे आणून त्यांचा देशी वाणांशी संकर घडवण्याचे तबेले रेसकोर्सच्या कडेनं उदयाला आले होते. या सर्व गोष्टींमुळे रेसचा आनंद लुटायला येणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली. शर्यती बंद होण्याची वेळ आली. शर्यत प्रेमींच्या तक्रारी सुरू झाल्या. त्याचं प्रतिबिंब वर्तमानपत्रातून पडू लागलं होतं.
0: 25 जानेवारी 1834 द बॉम्बे कुरियर या दैनिकात शर्यती अजूनही चालू असल्याची जाहिरात द्यायला लागली होती. ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. क्लबचं आकर्षण कमी झालं तशी भायखळा रेसकोर्सवरची गर्दी वाढायला लागली. 1838 ते 1840 दरम्यान शर्यतींमध्ये बेटिंगनं शिरकाव केला आणि मग मात्र शर्यतींची गर्दी आणखी वाढायला लागली. सुरुवातीला अत्यंत अल्प प्रमाणात आणि तेही केवळ घोड्यांच्या मालकांमध्येच बेटिंग होत होतं. हळूहळू बेटिंग सार्वत्रिक होऊ लागलं होतं आणि परिणामी रेसकोर्सवर शौकीनांची गर्दी वाढायला लागली. त्यात देशी लोकांनीही शिरकाव केला. एकेकाळी सुटाबुटातल्या हॅटधारी उंच गोऱ्या साहेबांचा वावर असलेल्या रेसकोर्सवर आता तुरळक का होईना पण नाना तऱ्हेची नाना रंगांची पागोटी धारण केलेली काळी सावळी देशी जनताही दिसायला लागली. भायखळा क्लब हा व्हाईट सोनली लोकांचा होता. त्याच ठिकाणी असलेला रेसकोर्स मात्र जात धर्म प्रांत वर्ण राष्ट्र भाषा गरीब श्रीमंत सहजपणे सामावून घेत होता. त्या ठिकाणी रेस हाच धर्म समजून लोक आनंद लुटायला जमा होत.
1: आणि घोड्यांच्या शर्यती जशा पुन्हा लोकप्रिय व्हायला लागल्या तसे त्यांना नवीन आश्रयदाते लाभू लागले. नियमांतही आवश्यकतेनुसार फेरबदल केले जात होते. उदाहरणार्थ शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांचा स्टार्टचा नियम, शर्यत सुरू करण्याचा आदेश देणारा स्टार्टचा नियम पूर्वीपासूनच होता पण तो पाळलाच जात असे असं नाही. स्टार्टचा इशारा दिल्यानंतर काही घोडे गोंधळून स्टार्टिंग पॉइंटवरच घुटमळत राहत तर काही इशारा देण्यापूर्वीच धावायला सुरुवात करीत. शिवाय रेससाठी जमलेल्या लोकांना प्रवेश मोफत होता. कुणी कुठं बसावं याचेही नियम नव्हते. घोड्यांचे मालक ट्रेनर्स बेट घेणारे आणि बघे असे सर्व एकत्रच उभे राहत. त्यापैकी स्टार्टचा इशारा कुणी द्यायचा हे ठरलेलं असलं तरी इतरही कुणीतरी खोडसाळपणा करून इशारा देत असे.
0: आणि दोष काढून टाकण्यासाठी 1851 मध्ये नियमांत बदल करण्यात आला. रेसकोर्सच्या प्रवेशावर तिकीट आकारायला सुरुवात केली गेली. फला साहब का आदमी हूं असं सांगत प्रवेश करू पाहणाऱ्यांना मग ती व्यक्ती कितीही मोठी असो गेटवरूनच बाहेर काढण्याची तजवीज करण्यात आली. त्यामुळे हौशा नवशांची गर्दी आटोक्यात आली. घोड्यांचे मालक ट्रेनर दर्दी रसिक आणि पैसे लावण्यासाठी जाणारे अशा प्रत्येकासाठी वेगळी गेट उघडण्यात आली. त्यापैकी प्रत्येकाची बसण्याची सोय स्वतंत्रपणे करण्यात आली. घोड्यांना स्टार्टचा इशारा घड्याळामधल्या वेळेनुसार देऊ लागले. हे घड्याळ भायखळा चर्चच्या मनोऱ्यावर होतं, त्यामुळे नेमकी वेळ दूरवरून सुद्धा सगळ्यांना स्पष्ट दिसायची. केवळ स्टार्टरच्या इशाऱ्यावरच जॉकीने घोडा पळवायचा दंडक घालण्यात आला. कडक नियमानुसार शर्यती सुरू झाल्या. जमलेल्या सर्व

नात शर्यतीचा आनंद घेणं शक्य होऊ लागलं होतं. परिणामी शर्यतींसाठी होणारी गर्दी वाढायला लागली होती. जिंकणारे आणखी जिंकण्यासाठी तर हरणारे हरलेले पैसे पुन्हा मिळवण्याच्या आशेनं रेससाठी येऊ लागले होते.

आत्ताच आपण ऐकला भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा तिसरा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि रत्ना मगरे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा प्रवास आपणा सर्वांच्या साथीने खूपच छान रंगला आणि यानंतर FM रेनबोच्या 2 ते 5 सत्रात RJ अंजली आपल्याला साथसंगत करेल. तसेच FM गोल्डवर 10 ते 1 यावेळेत RJ गौरी आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे. त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14व्या बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईस यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक

डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शाश्वत पर्यटन पद्धती, कौशल्य विकास आणि प्रवास सुलभता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे, तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार, 130 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गा ग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठोपाठ भारताच्याच तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली.
बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी

जिंकली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अक्सर कई लोग अपने सपने और अपने एम के लिए अपनी ज़िंदगी को कुर्बान कर देते हैं, अपनी पूरी ज़िंदगी अपने उस एक सपने के नाम कर देते हैं जो उन्होंने बचपन से देखा है। आज मैं जिनकी कहानी लाई हूँ वो महाराष्ट्र के कोल्हापुर से आने वाली हैं, इन द सेंस कि महाराष्ट्र के कोल्हापुर से ये ताल्लुक रखती हैं और इन्होंने 25 मीटर राइफल शूटिंग में भारत का नाम दुनिया भर में रोशन कर दिया। नाम है राही सरनोबत। जी हाँ, ये नाम है जिसने भारत का नाम आज ही के दिन सारी दुनिया में रोशन कर दिया था, और इसलिए आज इन्हीं की कहानी मैं लाई हूँ आपके लिए। राही की कहानी इसलिए भी खास है क्योंकि उनका सफ़र हमेशा से आसान नहीं था। बहुत कड़ी मेहनत की है उन्होंने, बहुत कुछ सहा है, लेकिन रुकना उन्होंने नहीं चुना। तो चलिए आपको सुनाते हैं इस राही की कहानी। हमारे साथ हर राह में हमारे साथ रहिएगा। 107.1 FM रेनबो आप सुन रहे हैं आकाशवाणी के मुंबई केंद्र से। मैं हूं ममता सहगल आपके साथ लेकर कार्यक्रम मस्त मुंबई। फिलहाल एक छोटा सा ब्रेक।
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगढच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कोणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत। शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले।
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
3: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही। एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत।
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती। शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर।
4: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या।
5: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता। या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं।
4: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या। नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता।
5: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती। रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते।
4: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल।

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता.

0: न्यूज ऑन AIR ऐप सह FM गोल्ड 100.1 MHz वर. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
4: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
4: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

आग लगाई।

0: 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. लहान मुलांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं 4 वर्षांखालील मुलांसाठीच्या विशिष्ट सर्दी खोकल्याच्या औषधांवर कडक कारवाई केली आहे. सरकारनं क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फेनिफ्रेलाईन हायड्रोक्लोराईड युक्त औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री तसंच वितरणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. औषधांच्या सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून डॉक्टरांनी बालकांना ही औषधं न देण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओनं आस्थापनांसाठी कर्मचारी नोंदणी मोहीम सुरू केली आहे. सध्या ईपीएफच्या कक्षेत नसलेल्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आणि विम्याची सामाजिक सुरक्षा मिळवून देणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ही मोहीम येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान कंपन्या आस्थापना सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची अधिकृत ऑनलाईन पद्धतीद्वारे स्वयंस्फूर्त नोंदणी करू शकतात. पात्र कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणून मालक आणि कर्मचारी या दोघांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. देशात 2 वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील एका सिमेंट आणि स्टील ऊर्जा प्रकल्पात टर्बाईनचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत 3 अभियंत्यांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. अतिउच्च तापमानामुळे सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रामगढ पत्रातू महामार्गावर रास्ता रोको करत मृतकांच्या कुटुंबाला भरपाईची मागणी केली. दुसऱ्या घटनेत तेलंगणाच्या यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पोचमपल्ली भागातील हॅझलो लॅब्स या कंपनीत रासायनिक भट्टीचा स्फोट होऊन 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही घटनांमधील स्फोटांच्या कारणांचा तपास स्थानिक प्रशासन करत आहे. राज्यात व्यावसायिक सामाजिक दायित्व CSR निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वित वापर करण्यासाठी महा CSR प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्राधिकरणामार्फत CSR निधीचं समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित केला जाणार आहे.

शासनाच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची दर्जेदार प्रोजेक्ट बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच सीएसआर निधीतून उभारलेल्या प्रकल्पांची देखभाल आणि दुरुस्ती यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य लेखन प्रोत्साहन योजनेसाठी नवोदित लेखकांनी नाट्यसंहिता पाठवण्याचं आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केलं आहे. या संहिता येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी 85 91 70 68 87 या क्रमांकावर अथवा www.natyaparishad.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं परिषदेतर्फे सांगण्यात आलं आहे. या योजनेत उत्कृष्ट संहितेसाठी 21,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक दिलं जातं. द्वितीय क्रमांकाच्या संहितेसाठी 15,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 11,000 रुपये तर उत्तेजनार्थ 3,000 रुपये पारितोषिक दिलं जातं. तसंच संगीत नाटकासाठी 11,000 रुपयांचं विशेष पारितोषिक दिलं जातं. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये 3.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं अंमली पदार्थ हेरॉईन बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी काल रात्री कांदिवली भागात सापळा रचून या दोघांना पकडल्याचं सूत्रांनी सांगितलं. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात येत्या 3 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही भागात आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात पावसाचा खंड कायम असून सोयाबीन पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहेत. पावसाअभावी पिकांवर पांढरा मावा आणि पिवळा मॉझेक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नेदरलँडमधल्या अम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे आयोजित पुरुष हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात आज भारताचा सामना यजमान नेदरलँडशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. पाकिस्तानवर 5-3 असा शानदार विजय मिळवून भारतानं ड गटात दुसरं स्थान निश्चित केलं. आता भारत इंग्लंड आणि अ गटामधील अव्वल 2 संघांसह ई गटामध्ये सामील होईल. गट ई मधील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघ

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरफे निरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रके आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारने उत्पादकांना दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकारप्राप्त समितीनं आज नवी दिल्लीत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कृषीबाह्य उपजीविका घटकांतर्गत असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेतला. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमांना बळकट आणि विस्तारित करणं तसंच स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु उद्योगांचं विकासाभिमुख व्यवसायांमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव रोहित कंसल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण महिलांसाठी उद्योजकतेवर आधारित उपजीविकेच्या संधींना गती देणं आणि 6 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात योगदान देणं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल भेटीत दार्जिलिंगच्या सुकना इथं बंगालच्या उत्तर भागातील स्थानिक मुद्द्यांवर बैठक घेतली. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर घटनात्मक चौकटीत राहून कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याबद्दल या बैठकीत

चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी, गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे प्रमुख मान घिसिंग, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारमध्ये असलेले या भागातले मंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर उद्यापासून 2 दिवस

विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रो की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरले आहे, असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाश सिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पाथीराज यानं अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर

आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीच्या प्रकरणात एका भारतीय नागरिकाला अटक केली गेली आहे. ही व्यक्ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. या घोटाळ्यात पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण करणारा मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅनडातून कतारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी टोरंटो विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू।
2: 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली। शुभ दुपार।

चला दोस्त हो बोलू काही या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तर पिंजरा चित्रपटातल्या या लावणीने एकदम बहारदार झालेली आहे आणि यापुढे संपूर्ण कार्यक्रमात सुद्धा तुम्हाला अशीच छान छान मस्त मस्त गाणी ऐकायला मिळणार आहेत आणि त्या जोडीलाच आपण छान छान वेगवेगळ्या विषयांवर बोलणार सुद्धा आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये एकंदरीत काय असणार आहे त्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगते. सप्तरंगी साथ हा जो आपला कार्यक्रम असतो 3:10 या कार्यक्रमामध्ये मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत आणि या चित्रपटातली गाणीसुद्धा आपण ऐकणार आहोत. त्यानंतर 4:00 सांजेच्या पारी हा जो आपला कार्यक्रम असतो तर त्यात आज शनिवार असल्यामुळे नाट्यसंगीत विशेष असा कार्यक्रम असणार आहे आणि नाट्यसंगीतातल्या श्रीकृष्णाविषयी आपण कार्यक्रमात बोलणार आहोत. श्रीकृष्णाचा उल्लेख असणारी किंवा श्रीकृष्णाशी संबंधित अशी नाट्यपदंसुद्धा ऐकणार आहोत, त्यांचा आनंद घेणार आहोत. आणि आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये काय असणार आहे तर चला दोस्त हो बोलू काहीमध्ये अर्थातच वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत आणि एक छानसा विचारसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे अशी भरगच्च अशी मेजवानी आजच्या कार्यक्रमामध्ये आहे, तेव्हा जरूर ऐकत रहा 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलतो आहोत. आणि अर्थातच चला दोस्त हो बोलू काहीमध्ये प्रत्येक वेळेला जवळजवळ मी तुमच्याशी एखादा छानसा विचार शेअर करत असते आणि आजच्या कार्यक्रमामध्ये काय शेअर करणार आहे त्याविषयी सांगते. काय असतं की बऱ्याचदा ना आपण काहीतरी एखादं काम करायचं ठरवतो, त्या एखाद्या कामाचा शेवटचा जो निकाल असतो किंवा जो एक एंड रिझल्ट म्हणतो आपण, तर तो आपल्या हातात काय असायला पाहिजे हे आपलं ठरलेलं असतं आणि मग ती गोष्ट जर अचीव होत नसेल तर आपण फ्रस्ट्रेट होतो किंवा खूप हातपाय गाळल्यासारखं सुद्धा करतो, चिडचिड होते आपली. त्यामुळे असं जेव्हा होतं त्यावेळेला एकच गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे संपूर्ण जिन्याकडे लक्ष देण्याऐवजी किंवा सगळ्या पायऱ्या चढून आपल्याला अमुक एक ठिकाणी पोहोचायचं आहे ह्याच्यावर लक्ष देण्याऐवजी आपल्या समोर असलेल्या एकाच पायरीवर एका वेळेला आपण लक्ष दिलं तर हळूहळू करत आपण त्या सगळ्या पायऱ्या एक एक करून चढत जातो आणि शेवटी आपण जे काही ध्येय ठरवलेलं असतं तर त्या अंतिम ध्येयाकडे आपण निश्चितपणे पोहोचतो. म्हणून एका वेळेला एका पायरीवर लक्ष देणं, एका पायरीवर फोकस करणं हे आपल्याला केव्हाही आपल्यासाठी खूप चांगलं ठरू शकतं. आणि आता मी काय करते आहे तर अर्थातच पुढच्या गाण्यावर फोकस करते आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटातली रचना तुम्हाला ऐकवते आहे. ऐकत रहा FM रेनबो.

चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम तुम्ही ऐकता 107.1 MHz एफ एम रेनबोवर. आणि कार्यक्रमात मगाशी मी तुम्हाला आजच्या दिवसासाठीचा एक छानसा असा विचार सांगितला आणि या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या अर्थातच आपण वेगवेगळ्या निमित्तांनी वाचत असतो किंवा कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतं की थोडंसं आपण कन्फ्यूज होतोय किंवा आता पुढे काय करावं अशा वेळेला हे जे काही विचार असतात ते काही एक वेळेला आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. अर्थात या सगळ्या विचारांबरोबरच त्याला आपल्या विचारांची कृतीची आणि मेहनतीची जोड देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या अजूनही काही गोष्टी तुमच्याशी

शेअर करायच्या आहेत, बोलायचं आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि खूप आल्हाददायक असं वातावरण आजूबाजूला आपल्याला अनुभवायला मिळत आहे. म्हणजे ऊन पावसाचा एक छानसा खेळ सुरू आहे हे आपण सगळेच जण अनुभवतोय. कारण अक्षरशः म्हणजे क्षणात येते सरसर शिरोवे, क्षणात फिरून ऊन पडे असं वातावरण आजूबाजूला आपल्याला दिसतं. घरातून निघताना आपल्याला असं वाटतं की आता छान ऊन आहे, इतक्यात काय पाऊस यायचा नाही. पण अगदी आपण बिल्डिंगच्या खाली उतरतोय ना उतरतोय तोपर्यंत सरसर पाऊस येतो आणि आपल्याला छत्री उघडावी लागते. आणि तितकंच पाऊस आहे म्हणून जरा थांबावं तर तेवढ्यात मस्त छानसं ऊन पडलेलं असतं. त्यामुळे हे वातावरणातले जे काही बदल असतात ते सगळे अनुभवायचे असतील, पाहायचे असतील, तो आनंद घ्यायचा असेल तर थोडीशी एक स्वस्थता आपल्या मनाला असणं गरजेचं असतं. आणि ही स्वस्थता किंवा हा जो एक शांतपणा असतो तो अर्थातच वेगवेगळ्या सुंदर सुंदर अशा गाण्यांमधून आपल्याला मिळत असतो. आणि म्हणूनच छान छान गाणी ऐकणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं.

चला दोस्तों बोलू काही मध्ये आज आपण जो विचार सांगितला तो आवडल्याचं आणि एकूणच कार्यक्रम आवडत असल्याचं कार्यक्रमातली गाणी सुद्धा आवडत असल्याचं आपल्याला श्रोत्यांनी फोनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. किशोर नाईक, वसुमती ठोसर, गौतम भिंगारडे, श्रेय राऊत, मंगेश म्हात्रे, रजनीकांत पाटील, संध्या गावकर, अरुण गावकर, प्रणव शिंदे, त्यानंतर आणखीन एकांनी विचार आवडल्याचं सांगितलं आहे पण त्यांनी त्यांचं नाव नाही लिहिलं त्याच्यामुळे मला कळत नाही आहे की ते कोण आहेत. त्यानंतर सुनील आणि स्वप्नाली जोशी, के राघव कुमार, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपा पालकर आणि श्रीपाद जोशी आणि फिरोज सिगनपुरिया या सगळ्यांनी कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया कळवायच्या असतील, काही अभिप्राय द्यायचे असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02

0: 02-45-41-32 किंवा 02-45-41-33 आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8-6-5-7-6-6-1-0-7-1.
1: साडी आला म्हटली, तिनं चोळी आला म्हटली, तिनं नथ आणा म्हटली, तिनं बुगडी आणा म्हटली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची

जगाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून, लग्नाला बसली नटून आणि तिथं नवऱ्यात

0: जागाबाई पडली इरला, योग बापै नवरा ठरिवला, योग बापै नवरा ठरिवला
1: ठरिवला नव
0: त्याच्या तो

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 वाजता FM रेनबोवर.

आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आता मात्र चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची इथेच सांगता होते. यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों के गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटिसा जारी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे। या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला आहे। त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला।
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र नशा तसंच अंमली पदार्थांविरोधातलं युद्ध पुकारलं गेलं आहे। हे युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं युद्ध असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ते म्हणाले। समाजानं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजून घ्यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं। नागरिकांनी अंमली पदार्थांविरोधात मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली। या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2

दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात एकूण 1499 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागीय कार्यालयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. काल मुंबई महानगर क्षेत्रात 3482 चालकांची भाषेविषयीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 722 जणांना मराठी बोलता येत नव्हतं, 622 जणांना नोटीस बजावण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. 777 पैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 8217 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1268 चालकांवर कामकाजापुरता मराठीत संवाद साधता येत नसल्यानं कारवाई करण्यात आली. यातले 604 मुंबई महानगर क्षेत्रातले होते. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंग चेन आणि जिया ईफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी ट्रिसा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षापूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी बोपन्ना यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. जून 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. अकोल्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयीन संशोधक प्रकल्पाअंतर्गत देशपातळीवरचा उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्था इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉ स्वाती गोविंदराव भराड यांनी विद्यापीठाच्या वतीनं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं. मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्य लेखन प्रोत्साहन योजना सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन मिळावं, नवीन नाटककारांना संधी मिळावी आणि मराठी रंगभूमीला आशयघन दर्जेदार आणि काळाशी संवाद साधणारं नवं साहित्य मिळावं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे असं दामले यांनी सांगितलं. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 859-1706-887 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. नाशिक इथं आजपासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार.
अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि

राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटीसा जाहीर. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ ही या आपल्या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली. शुभ दुपार.

आज सुप्रसिद्ध अभिनेता सूर्यकांत अर्थात वामन तुकाराम मांढरे यांचा स्मृतिदिन आणि म्हणून आजच्या कार्यक्रमात आपल्या सप्तरंगी साथमध्ये सूर्यकांत यांची भूमिका असलेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या इतिहासावर आधारित चित्रपट हा मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि छत्रपतींचा पराक्रम, त्यांनी केलेली माणसांची पारख, कोणत्याही स्वारीचं त्यांनी केलेलं नियोजन, त्यांचं धैर्य, धाडस, साहस आणि स्त्रियांना दिलेली अत्यंत सन्मानाची वागणूक, आदराचं स्थान, ही वैशिष्ट्य, त्यांचे हे गुण त्यांच्याविषयीचे चित्रपट पाहत असताना भरभरून आपल्याला जाणवतात. शिवरायांचा आदर्श समोर असणारे त्यांचे मावळेही त्यांना उत्तम साथ देणारे, स्वराज्यात धाडसी शूर स्त्रियाही होत्या अशाच एका शूरवीर तरुणीची काल्पनिक कथा सांगणारा हा चित्रपट मोहित्यांची मंजुळा, त्याविषयी आणखीनही सविस्तर आपण बोलणारच आहोत. त्याआधी त्याच चित्रपटातली गाणी तुम्हाला ते एक सुंदरसं गाणं ऐकवते लता मंगेशकरांच्या आवाजातलं. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

రంగ పితారా అంగీరంగుని.

सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटाविषयी बोलतो आहोत. तालेवार अशा मोहिते घराण्यातली शूर धाडसी तरुण मुलगी मंजुळा बहिरोबाच्या जत्रेला ती गेली असताना जावळीच्या केदारजींचे हुजरे तिची वाट अडवतात. त्यांना अजिबात न घाबरतात चोख उत्तर देऊन मंजुळा तिच्या मैत्रिणींसह जत्रेत जाते. तिथे केदारजीने तिचा अपमान केल्यावर तीही तेवढंच सडेतोड प्रत्युत्तर देते. जत्रेत झालेल्या तलवारबाजीच्या स्पर्धेत एका पुरुष योद्ध्याला हरवते आणि तिच्या या पराक्रमाने तेजस्वी

पणाने केदारजी मात्र चिडतो. मंजुळाला मिळवण्यासाठी, नमवण्यासाठी तो तिच्याशी लग्न करण्याचा डाव रचतो, पण मंजुळा तो डाव उधळून लावते. पुढे काय होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला ऐकवते मराठा तितुका मिळवावा ह्या चित्रपटातली एक रचना. ऐकत रहा FM Rainbow.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुला

0: अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
1: 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा आपला कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटाविषयी बोलतो आहोत. जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी रंगू वाकडेला आश्रय दिलेला असतो. स्वराज्यातल्या एका बहिणीची अब्रू घेतल्याबद्दल या रंगू वाकडेला महाराजांनी शिक्षा फरमावलेली असते आणि त्यामुळे तो पळून जाऊन मोऱ्यांच्या आश्रयाला राहिलेला असतो. त्याला शासन करण्यासाठी आणि जावळी स्वराज्यात घेण्याच्या दृष्टीने माहिती काढण्यासाठी बहिर्जी नाईक केदारजींच्या ताफ्यात सामील झालेले असतात. आणि महाराजांप्रती प्रखर निष्ठा असणाऱ्या मंजुळाला शिवरायांच्या एखाद्या शिलेदाराशी लग्न करायची इच्छा असते. केदारजीला बहिर्जींची खरी ओळख माहीत नसल्यानं शिवरायांचा शिलेदार आहे हा असं खोटंच सांगून केदारजी मंजुळाचं बहिर्जींशी लग्न करून देतो. पुढे काय होतं त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी त्याच चित्रपटातली म्हणजेच मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटातली रचना आपण ऐकतोय. ऐकत रहा FM रेनबो.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटाविषयी बोलतो आहोत. आणि मंजुळा लग्न करून स्थिरस्थावर झाल्यानंतर केदारजी तिला सर्जा हा महाराजांचा शिलेदार नसून आपल्याकडे चाक

तयारी करणारा एक साधा माणूस आहे हे सांगतो आणि मंजुळा अगदीच चक्रावून जाते. बहिरजी नाईक हे जोखमीची कामगिरी पार पाडत असल्यामुळे मंजुळाशी लग्न झाल्यानंतरसुद्धा कामगिरी पूर्ण होईपर्यंत तिला ते खरी ओळख देत नाहीत आणि ती मात्र या सगळ्यामुळे प्रचंड गोंधळून जाते.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 वाजता FM

0: रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
1: FM 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. हाच कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा ऐकता आहात. आणि सप्तरंगी 7 हा कार्यक्रम सुरू आहे. आज आपण सप्तरंगी 7

बंदोबस्त करते आणि त्यामुळे मावळे किल्ल्यात प्रवेश करू शकतात. जावळी काबीज करण्याचं मोठं काम ह्या मंजुळेच्या एका कृत्यामुळे व्यवस्थितपणे होऊ शकतं. पुढे जाऊन सर्जा म्हणजेच बहिर्जी नाईक हे मंजुळाला कळतं. महाराज स्वतः मंजुळाच्या पराक्रमाचं कौतुक करायला त्यांच्या घरी जातात आणि मंजुळा अगदी धन्य धन्य होते.

0: सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटाच्या कथानकाविषयी तर जाणून घेतलंच आहे, पण या चित्रपटाविषयी आणखीन सांगायचं तर चित्रपटामध्ये कोणी कोणी भूमिका केल्या आहेत तेही मला सांगायचंच आहे. पण आत्ता जी रचना मी ऐकवली होती मराठी पाऊलं पडते पुढे, ती अर्थातच मराठा तितुका मिळवावा ह्या चित्रपटातली होती. आणि ह्याच चित्रपटातली आणखीन सुद्धा एक रचना ऐकवणार आहे, पण त्याआधी आपण चित्रपटाविषयी काही बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता चंद्रकांत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. त्यानंतर सूर्यकांत यांनी बहिर्जी नाईक यांची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि मंजुळा जयश्री गडकर यांनी साकारली आहे. भालजी पेंढारकर यांची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असणारा असा हा चित्रपट. या चित्रपटाला संगीत लता दिदींनी दिलंय, तेही आनंद घन या नावानी. आणि अर्थातच ह्या चित्रपटातली चारही गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. ती सगळी गाणी आजच्या आपल्या सप्तरंगी साथमध्ये आपण आत्तापर्यंत ऐकलेलीच आहेत. त्यांच्या या चित्रपटाविषयी बोलत असताना सूर्यकांत यांच्या भूमिकेविषयी विशेषत्वाने मला तुम्हाला काही सांगायचं आहे, पण त्याआधी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठा तितुका मिळवावा ह्या चित्रपटातलं आणखीन एक गाणं तुम्हाला ऐकवते. ऐकत रहा FM रेनबो.
1: Sang sang sang sang sang. Kairo. To the north, to the gods, to the north, to the gods, to the north.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात आज आपण मोहित यांची मंजुळा ह्या चित्रपटाविषयी बोललो आणि सुप्रसिद्ध अभिनेता सूर्यकांत यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या चित्रपटाविषयी आपण बोललो, तर त्यामुळे त्यांच्याविषयी मला विशेषत्वाने सांगावंसं वाटतंय. बहिर्जी नाईक ही भूमिका त्यांनी साकारली आहे या चित्रपटामध्ये, आणि ही भूमिका साकारली असल्यामुळे त्यातही बहुरूप्याची आणखीन एक काय म्हणू आपण त्याच ह्याला धरून असलेली भूमिका सुद्धा त्या चित्रपटात त्यांनी साकारल्या कारणाने चित्रपटातला त्यांचा तो जो सगळा एकूण वावर असल्यामुळे एकाच चित्रपटामध्ये वेगवेगळ्या अनेक भूमिका त्यांना करता आलेल्या आहेत. जत्रेतला सोंगाड्या, मंजुळेच्या रक्षणासाठी जातानाचा एक म्हातारा माणूस, त्यानंतर दौलत, सर्जा आणि बहिर्जी नाईक अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये सूर्यकांत आपल्याला दिसतात. आणि ह्या सगळ्या भूमिका अर्थातच त्यांनी अतिशय अप्रतिम अशा साकारलेल्या आहेत, तर त्यांच्याविषयी आपण बोललोच आहोत. आणि आता यानंतर मात्र तुम्हाला गाणं ऐकवण्याची वेळ झालेली आहे. हे जे गाणं मी ऐकवते आहे ते गाणं आहे

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण मोहित्यांची मंजुळा ह्या चित्रपटाविषयी बोललो आणि सूर्यकांत यांच्याविषयी बोलत असताना मगाशी मी म्हटलं की बहिर्जी नाईक ही भूमिका त्यांनी चित्रपटामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने साकारलेली आहे आणि सगळ्या भूमिका त्यांनी अर्थातच त्या चित्रपटातल्या आणि एकूणच त्यांनी ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम केलं त्या सगळ्याच भूमिका अतिशय त्यांनी समरसून साकारलेल्या आहेत. रांगडा, रुबाबदार, शूर आणि तितकाच प्रेमळ सहृदय असा शिवप्रभूंचा शिलेदार, स्वराज्य उभारणीत वेळोवेळी जीव धोक्यात घालून हेरगिरी करणारे बहिर्जी नाईक या भूमिका त्यांनी मोहित्यांची मंजुळामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने साकारलेल्या आहेत आणि आज या चित्रपटाविषयी तुम्हाला कार्यक्रमामध्ये सांगता आलं आणि वेगवेगळी सुंदर सुंदर गाणीसुद्धा ह्या निमित्ताने ऐकवता आली. तर कार्यक्रम आवडल्याचं आणि चित्रपटांमधली वेगवेगळी गाणीसुद्धा आवडल्याचं आपल्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे. आता मात्र सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची सांगता हळूहळू होते आहे. आत्ता लगेच तुम्हाला पुढची रचना ऐकवते आणि त्यानंतर आपण या सप्तरंगी साथ कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. ऐकत रहा FM रेनबो

यानंतर 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या, आणि त्यानंतर सांजेच्या बारी या कार्यक्रमात 4 पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा आता सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची इथेच सांगता होते. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2 दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. आणि स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. जून 2025 मधली पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: Rainbow, 107.1 MHz, musically yours.
1: एकशे सातांश एक मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली.
2: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
3: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
4: कुठल्याही वनवास विभागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
2: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz.
5: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.
6: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
7: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
6: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.

107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि आज शनिवार असल्यामुळे सांजेच्या पारी ह्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रीकृष्णाची आठवण आपण श्रावण महिन्यामध्ये तर अगदी आवर्जून करत असतो आणि कृष्णाचा उल्लेख असणारी जी नाट्यपदं आहेत किंवा नाट्यगीतांमध्ये जो श्रीकृष्ण आपल्याला भेटतो त्याविषयी आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आणि अशी नाट्यगीतं सुद्धा आपण ऐकणार आहोत. श्रीकृष्णाच्या सगळ्या रूपांचं यथार्थ वर्णन करणारं असं हे पद तुम्हाला ऐकवते आहे आणि त्यानंतर आणखीनही आपण बोलणार आहोत, आणखीनही वेगवेगळी नाट्यपदं आपण ऐकणार आहोत. त्यासाठीच ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
2: .1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज सांजेच्या पारीमध्ये आपण नाट्यगीतातल्या श्रीकृष्णाविषयी बोलतो आहोत. श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं आणि अशाच वेगवेगळ्या नावांचा उल्लेख असणारं अत्यंत लोकप्रिय असं हे नाट्यपद तुम्हाला ऐकवते आहे. संगीत सौभद्र नाटकातली ही रचना किंवा हे पद आहे. ऐकत रहा FM रेनबो.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण श्रीकृष्णाचा उल्लेख असणारी वेगवेगळी नाट्यगीता ऐकतोय किंवा नाट्यगीतांमधल्या श्रीकृष्णाविषयी बोलतो आहोत. तर श्रीकृष्ण म्हटल्यानंतर ज्या अनेक गोष्टी आठवतात त्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बासरी. बन्सीधर हे नाव सार्थ करणारी आणि मंत्रमुग्ध करणारे असे सूर उमटवणारा तो मुरलीधर.

सांजेच्या पारी नाट्यसंगीत विशेष कार्यक्रम सुरू आहे 107.1 MHz FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आणि कार्यक्रमात तुमच्याबरोबर आहे मी अंजली. श्रीकृष्णानं वाजवलेली बासरी ऐकताना राधेचं भान हरपतं. मग कोण राधा आणि कोण कृष्ण? राधाकृष्णाचं इतकं सुरेल असं अद्वैत बासरीतून व्यक्त होतं.

सांजेच्या वारेमध्ये आज आपण नाट्यगीतं ऐकतो आहोत आणि आत्ता जे नाट्यपद तुम्हाला ऐकवलं ते होतं राधामाई या नाटकातलं ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजातलं आणि त्या आधीचं जे नाट्यपद होतं ते होतं रंगी रंगला श्रीरंग या नाटकातलं कीर्ती शिलेदारी यांच्या आवाजातलं. राधा गोपिका गोकुळ खोड्या हे सगळं एकीकडे आणि दुसरीकडे श्रीकृष्णाचं तत्वज्ञ ज्ञानी परमेश्वर असं रूप.

चमकला ध्रुवाचा तारा आणि जय जय गौरी शंकर या दोन नाटकांमधली पदं मी तुम्हाला ऐकवली. विश्वनाथ बागुल यांच्या आवाजातलं आणि प्रसाद सावकारी यांच्या आवाजातलं एक पद. अशा पद्धतीने ही दोन्ही नाट्यगीतं आपण ऐकलेली आहेत. आणि श्रीकृष्णाच्या भगवंत अशा रूपाविषयी, परमेश्वर रूपाविषयी आपण बोलतो आहोत नाट्यगीतांमधल्या. दयेचा सागर असा हा श्रीकृष्ण, त्याच्या चेहऱ्यावर सदैव विलसणारं स्मितहास्य, त्याची शांतावरणारी मुरली आणि त्याचं अत्यंत पराक्रमी पण तरीही भक्तांसाठी कायमच अत्यंत मायाळू असं असलेलं असं रूप.

107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे. आज कार्यक्रमामध्ये आपण ऐकतो आहोत श्रीकृष्णाचा उल्लेख असणारी वेगवेगळी नाट्यपदं आणि या नाट्यपदांमधला श्रीकृष्ण उलगडत असताना मगाशी आपण जी चार नाट्यगीतं ऐकली तर त्यामध्ये कृष्णाचं तत्वज्ञ ज्ञानी किंवा परमेश्वर रूप भगवंत रूप हे उलगडत होतं. वेगवेगळ्या नावारूपांमध्ये भेटणारा श्रीकृष्ण हा जितका राधेचा तितकाच मीरेचा, जितका रुक्मिणीचा तितकाच सत्यभामेचा आणि या सगळ्या सगळ्यांइतकाच तो श्रीकृष्ण कुब्जेचा सुद्धा.

श्रीकृष्णाबद्दलची नाट्यपदं खरं तर इतकी आहेत की आणखीन एक कार्यक्रम निश्चितपणे त्यांच्यावर होऊ शकेल. पण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे हळूहळू आपण जात असताना ही दोन पदं लागोपाठ निश्चितपणे ऐकवते. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण श्रीकृष्णाची ही वेगवेगळी रूपं उलगडणारी अशी नाट्यपदं ऐकली आणि नाट्यगीतांमधला श्रीकृष्ण काय आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं. आता मात्र सांजेच्या पारीची सांगता करण्याची वेळ झालेली आहे. कार्यक्रमातून मी अंजली तुमचा इथेच निरोप घेते आहे. यानंतर ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात बातम्या आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम लव्ह यू जिंदगी. तेव्हा आता अंजली इथेच तुम्हाला म्हणते आहे बाय बाय.

नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाईन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा

करता पाठिंबा बघून भाजपा घाबरला आहे, असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे. ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100.1 MHz वर.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालच्या मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलंय. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असं सरकारनं म्हटलं आहे. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेलं युद्ध युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ती लढाई आहे असं ते म्हणाले. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता आहे हे समाजानं समजून घ्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांबद्दल मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. नवी मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी CBD बेलापूर इथं प्रहरी इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटरचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही साहित्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असे स्पष्ट आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे.

0: अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाहीये, शेतकऱ्याला लागणारी माती येते रॉयल्टी घ्यायची नाहीये, शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही, शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठलाही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत.
0: राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 1 सप्टेंबरपासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे. अंगणवाडी आणि शाळांमधल्या बालकांची आरोग्य तपासणी, तपासणीची गुणवत्ता आणि आजारी बालकांना वेळेवर मोफत उपचार तसंच शस्त्रक्रिया मिळणं यावर यात भर दिला जाणार आहे. उपसंचालक स्तरावरून रोज 50 पालकांशी थेट संपर्क साधून उपचारांची पडताळणी केली जाईल. तसंच या योजनेतल्या वाहनांना GPS लावणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलातच ठेवायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारीही त्यांच्यासोबतच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करणार आहे. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज ठेवायचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन आतापासूनच करावं असंही त्यांनी सांगितलं. 100वं साहित्य संमेलन पुढच्या शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत सामंत यांनी संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन त्यांनी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. यासाठी ते आज दुपारी पुण्यात पोहोचले. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं समाजमाध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात काल मध्यरात्री झटापट झाली. यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अभाविपच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतली मागणी पूर्ण करण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याकरता सहकारी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारनं परवानगी दिल्यास लवकर गाळप सुरू करून बाजारात नवीन साखर उपलब्ध करून देऊ असं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सध्याच्या साखरेच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखान्यांना विशेष फायदा झाला नसल्याचंही महासंघानं म्हटलंय. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी NTS ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. राज्य सरकार जिल्ह्यात

नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहे. या उद्योगांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार होती. आज सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात धानोरा तालुक्यात सर्वाधिक 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 17.2 मिलीमीटर पाऊस पडला. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रो की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ॲपसह FM गोल्ड 100% 1 MHz वर.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी। सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन। गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्यपदक। क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला। केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेअंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे। दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं झाली। शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली। भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं। ब्रिक्सच्या क्रीडा मंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे। गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली। युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉ मुरुगन यांनी केलं। सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते। महिलांकडे मुलगी, पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही। आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं। मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले। महिला या कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे असं ते म्हणाले। हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबा ठेवू पाहतो असं ते म्हणाले। देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्री भ्रूण हत्या होतात। 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो। 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात। सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात। देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17.5 हजार कोटी खर्च करावे लागतात अशी आकडेवारी त्यांनी या

वादात मांडली. परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्टपर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला. या तपशीलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे. या ठेवीअंतर्गत सुमारे 65 अब्ज 39 कोटी अमेरिकी डॉलर इतकं परकीय चलन देशात आलं आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्टपर्यंत आणखी 7 अब्ज 45 कोटी अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9 अब्ज 9 कोटी अमेरिकी डॉलर वाढून 716 अब्ज 90 कोटी अमेरिकी डॉलर या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली 2 मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी 3 स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहलणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. गोवा प्रशासनानं कर्करोग या आजाराचा समावेश सूचित करण्यायोग्य आजारांच्या यादीत समावेश केला आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं आरोग्य सेवा क्षेत्र आणि प्रयोगशाळांना आता अनिवार्य झालं आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणं, तपासणी आणि उपचारांचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे. अमेरिकेनं $20 बिलियन किमतीच्या कॅनडाच्या उत्पादनांवर 50% आयात शुल्क लादलं आहे. आजपासून हे शुल्क लागू झालं. याला योग्य प्रत्युत्तर देऊ असं कॅनडानं म्हटलं आहे. या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्य पदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोराफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे 2 घटक

एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन दोन मुलांसह एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाईट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
0: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
3: Music while on the move.
4: Music with every move.
3: Music for every mood.
4: Music for every soul.
3: Music every hour.
4: For non-stop music,
3: tune into all new radios FM Rainbow channel on 107.1 MHz.
4: Musically yours.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेला.

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. चैतन्याच्या सुरांनी करूया एका प्रसन्न दिवसाची सुरुवात. भक्ती आणि मांगल्याचा एक सुरेल प्रवास घेऊन मी तुमची मैत्रीण कल्याणी सादर करत आहे आपल्या मनाचा ठाव घेणारा कार्यक्रम वंदन.

श्रोते हो, आपण अनेकदा स्वर्ग आणि नरक या संकल्पनांबद्दल बोलतो. ते कुठे आहेत, कसे असतील, यावर जपानमधली एक अत्यंत सुंदर असे झेन कथा आहे. एक अत्यंत शूर आणि रागीट योद्धा एका शांत झेन गुरूंकडे जातो आणि त्यांना असं विचारतो की महाराज, मला सांगा, स्वर्ग आणि नरक खरोखर अस्तित्वात आहेत का? गुरुजी त्याच्याकडे पाहतात आणि अत्यंत तुच्छतेने हसून म्हणतात, तुझ्यासारख्या मूर्ख आणि गबाळ्या माणसाला मी काय सांगणार, तुझ्यासारख्या माणसाशी बोलण्यात माझा वेळ वाया जाईल. हे ऐकताच त्या योद्ध्याला भयंकर राग येतो. तो संतापाने आपली तलवार म्यानातून बाहेर काढतो आणि गुरुजींवरती उगारतो. गुरुजी शांतपणे म्हणतात, हे बघ, हाच तो नरक, तुझा हा राग आणि अहंकार

म्हणजेच नरक. तो योद्धा आश्चर्यचकित होतो, त्याला आपली चूक समजते आणि तो शांत होतो. तलवार पुन्हा म्यानात ठेवतो आणि गुरुजींसमोर नतमस्तक होतो. गुरुजी हसतात आणि म्हणतात, हाच तो स्वर्ग. तुझी ही शांतता आणि नम्रता म्हणजेच स्वर्ग. श्रोते हो, स्वर्ग आणि नरक आकाशात कुठेही नाही आहेत. मला असं वाटतं ते आपल्या सर्वांच्या मनातच आहेत. म्हणजे जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण नरक जगत असतो आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण स्वर्गात असतो, असं म्हणायला हरकत नाही, नाही का? याच मानसिक शांततेची अनुभूती देणारं हे पुढचं भक्तिगीत.

श्रोते हो, आपण अनेकदा रस्त्याने जाताना किंवा प्रवास करताना आपल्याला कुणाचा तरी धक्का लागतो किंवा कुणीतरी आपल्याशी वाईट वागलं की आपण लगेच चिडतो, नाही का? आपण असं गृहीत धरतो की ते त्या व्यक्तीने मुद्दाम केलंय. चीनमधली एक जुनी गोष्ट आहे. एक माणूस नदीमध्ये एका छोट्या नावेत बसून डोळे मिटून शांत ध्यान करत असतो. अचानक दुसरी एक नाव त्याच्या नावेला जोरात धडकते. त्याचा डोळा उघडतो आणि तो प्रचंड संतापाने ओरडायला लागतो, अरे अंधळा आहेस का? नाव नीट चालवता येत नाही का तुला? असं म्हणून तो त्याला बरंच वाईट साईड बोलतो. पण जेव्हा तो समोरच्या नावेकडे पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. ती समोरची नाव पूर्णपणे रिकामी असते. ती नुसतीच प्रवाहाबरोबर वाहत येऊन त्याच्या नावेला धडकलेली असते. हे पाहताच त्या माणसाचा सगळा राग एका सेकंदात गायब होतो आणि तो हसायला लागतो. श्रोते हो, त्याच्या रागाचं कारण ती धडक नव्हती, तर कोणीतरी मुद्दाम मला धडक मारली आहे असा त्याच्या मागचा विचार होता. नावेत कुणीच नाही हे पाहताच त्याचा राग संपला. आणि आपल्याला आयुष्यामध्ये अशी अनेक माणसं किंवा अशा अनेक परिस्थिती आपल्याला समोर आपल्या समोर येतात ज्या ह्या रिकाम्या नावेसारख्याच असतात. ते त्यांच्या प्रवाहामध्ये वाहत असतात. ते तुम्हाला किंवा आपल्याला मुद्दाम असा त्रास देत नसतात. पण हे समजून घेतलं की मन किती शांत होतं ना. ऐकूया मनाला हाच निवांतपणा देणारे पुढचे सूर.

श्रोते हो, आजकाल आपण सगळेच खूप बिझी असतो ना, म्हणजे कामाच्या धावपळीमध्ये स्वतःला वेळ द्यायला आपल्याला जमतच नाही. अशीच एक गोष्ट आहे, एका जंगलात एक लाकूडतोड्या अत्यंत प्रामाणिकपणे झाड तोडण्याचं काम करत असतो. पहिल्या दिवशी तो 10 झाडं तोडतो, मालक खुश होतो. दुसऱ्या दिवशी तो अधिक मेहनत करतो, पण फक्त 8 झाडं तुटतात. तिसऱ्या दिवशी तो आणखी ताकद लावतो, पण फक्त 5 झाडं तुटतात. मग त्याला असं वाटतं की आपली ताकद कमी झाली आहे. तो मालकाची माफी मागतो. मालक त्याला विचारतो, अरे तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार कधी लावली होतीस? लाकूडतोडा गोंधळून म्हणतो की, धार? साहेब, माझ्याकडे झाडं तोडण्यातून वेळच नाहीये, मग मी धार कधी लावू? श्रोते हो, किती सोपी गोष्ट आहे ही. आपली अवस्था सुद्धा त्या लाकूड तोड्यासारखीच झाली आहे. म्हणजे रोजच्या कामात आपण एवढे अडकलो आहे की स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धार लावायला आपण विसरलो आहे. दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, प्रार्थना करणं, ध्यान करणं, म्हणजे आपल्या मनाच्या कुऱ्हाडीला धार लावणं आहे, नाही का?

श्रोते हो, आपल्याला ना असं सवयीचं आयुष्य जगायला खूप आवडतं. म्हणजे नेमकं काय तर नवीन काहीतरी शिकायची किंवा धोका पत्करायची आपल्याला भीती वाटते. एका राजाला कुणीतरी दोन अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ असे ससाणे भेट म्हणून देतं. राजा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एका तज्ज्ञ माणसाला भेटतो. काही महिन्यांनी तो माणूस सांगतो की एक ससाणा अतिशय उंच आकाशात उडायला शिकलाय आणि दुसरा ससाणा ज्या फांदीवरती पहिल्या दिवशी बसला होता तिथून तो जागचा हलतच नाहीये. राजा अनेक वैद्य बोलवतो पण तो ससाणा उडतच नाही. शेवटी राजा एका साध्या शेतकऱ्याला बोलवतो. दुसऱ्या दिवशी राजा पाहतो तर तो आळशी ससाणा चक्क आकाशात उंच भरारी घेत असतो. राजा आश्चर्याने शेतकऱ्याला विचारतो, अरे तू असा काय चमत्कार केलास? शेतकरी हसून सांगतो, काय नाही महाराज, तो ससाणा ज्या फांदीवर बसायचा आणि जिची त्याला सवय झाली होती ती फांदीच मी कापून टाकली. फांदी तुटल्यावर ससाण्याला कळलं की त्याच्याकडे उडण्यासाठी पंख आहेत. श्रोते हो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक कम्फर्ट झोन असतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे एखादी नोकरी किंवा एखादी सवय जिच्यावरती आपण कायम अवलंबून असतो किंवा कायम बसून असतो. स्वतःचे पंख पसरायचे असतील तर कधीतरी ती सुरक्षित फांदी आपल्याला कापावीच लागते. याच उंच भरारीची प्रेरणा देणारे हे पुढचे सूर ऐकूया.